सुप्रभाती नमस्कार श्रोतेहो एफ एम बँड 101.1 मेघाहर्ट्झवर आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर, 17 आषाढ 1948, दिनांक 8 जुलै 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं

FM बँड 101.1 मेघर्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: FM 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज चिंतन या कार्यक्रमातून ऐकूया डॉ जयश्री गोडसे यांच्याकडून सातत्य या विषयीचे विचार.
1: प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट ही उक्ती आपण लहानपणी शिकतो, त्याचं महत्व तेव्हापासून पटतं. पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही, अशी आपली गत असते. कोणतीही चांगली गोष्ट सातत्याने केली तर उत्तमरित्या आत्मसात करता येते. गायकासाठी रियाज, खेळाडूंसाठी सराव, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम, अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. सातत्याचंच दुसरं नाव आहे चिकाटी. ही चिकाटी अंगी बांधणं फार महत्वाचं असतं. अशी चिकाटी बाळगणारी, सातत्यानं कार्यरत असणारी संशोधक मंडळी याच गुणांमुळे यशस्वी होतात. एडिसन या प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी 1000 प्रयोग केले तेव्हा त्याला विजेचा शोध लागला. त्यानं जर कंटाळून मध्येच संशोधन थांबवलं असतं तर कदाचित विजेच्या शोधाला बरीच वर्ष लागली असती. सातत्य टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? जी गोष्ट आपण करायची ठरवतो तो विचार पक्का हवा, त्या गोष्टीवर आपला पूर्ण विश्वास हवा, ती पार पाडण्यासाठी योग्य ती परिस्थिती, साधनं, वेळापत्र याचीही गरज असते. अनेक सिद्धहस्त लेखकांची दैनंदिनी वाचली की कळतं, लिहिण्याचं सातत्य टिकवण्यानीच त्यांनी एवढी विपुल साहित्य संपदा निर्माण केलेली. दिसा माझी काहीतरी लिहित जावे, निदान दैनंदिनी, असं मोठी माणसं सांगतात. ते आपण ऐकलं नाही याचा पश्चाताप मोठेपणी होतो. आळस हा एक सगळ्यात मोठा शत्रू आपल्याला या सातत्यापासून दूर ठेवतो. विशेषतः तरुणपणी मित्रमंडळाच्या गराड्यात आपण आपल्यासाठी ठरवलेल्या गोष्टी प्रवाहपतीत होऊन सोडून देतो आणि बघता बघता नको त्या गोष्टींबाबत सातत्याने त्याच करत राहतो. उदाहरणार्थ व्यसन. पहिला झुरका, पहिला घुटका हा नाकारला नाही तर मित्रांच्या आग्रहाखातर ह्या नको त्या गोष्टीच सातत्याने केल्या जातात. त्यातल्या नशेला खरा आनंद मानला जातो आणि बघता बघता माणूस त्या व्यसनांच्या अधीन होतो. सध्या मानवी आयुष्य हे अनेक कारणांमुळे धोक्यात येते. बिघडलेलं पर्यावरण, प्रदूषण, भेसळयुक्त अन्न, आरोग्यविषयक काळजी सातत्याने घेणं आवश्यक आहे. काही चांगल्या सवयी मन प्रसन्न करतात, बुद्धीला तेज देतात, शरीर तंदुरुस्त ठेवतात. त्यात आहे व्यायाम. आपल्या वयोमानाप्रमाणे शक्यतो पहाटे उठून नियमित व्यायाम केल्यानं दीर्घायुष्य लाभतं. दिवसाची सुरुवात उत्तम झाली तर पुढे कामंही त्याच उत्साहानं केली जातात. भारतीय संस्कृतीत योग, ध्यान याचंही महत्व आहे. आपल्या शरीरावर आपल्या वृत्तीचा, मनातील विचारांचा प्रभाव असतो आणि हे मनही सुदृढ ठेवण्याचं कार्य योग, ध्यान यांनी करता येतं. मनात सतत चांगले विचार असतील

0: माणसाची वृत्ती सकारात्मक बनते. अगदी गर्भावस्थेत सुद्धा आईला चांगले वाच, चांगले ऐक, प्रसन्न राहा असं सांगितलं जातं. त्याचा उत्तम परिणाम गर्भावर होत असतो. सकारात्मक वृत्ती सतत ठेवली तर माणूस यशस्वी होतो. याउलट सतत नकारात्मक वृत्तींनी जगणारी माणसं स्वतःचं आयुष्य दुःखात घालवतातच, पण त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींचं आयुष्यही असह्य करतात. अविचाराच्या सातत्याने गुन्हेगारी निर्माण होते, विकृती निर्माण होते. दुसऱ्याचं आपण कसं वाईट करू शकू ह्याचाच विचार सतत केला जातो, आणि म्हणून बघा, सातत्य हे दुधारी शस्त्रही ठरू शकतं. सातत्याने केलेली कृती अभिषेकासारखी असते. आपल्या विचारांवर ठाम राहून, आपल्या निष्ठा जपत माणसानं फळाची अपेक्षाही न करता चांगलं प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. एक छोटीशी पणतीही जसा अंधार दूर करू शकते, तशी सातत्याने सत्कृत्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या हळूहळू वाढेल अशी आशा करायला काय हरकत आहे. एक सुभाषित म्हणत, मुंग्यांची रांग सुद्धा चालतच असली म्हणजे ती दूरचा समुद्र सुद्धा गाठे, पण अत्यंत शीघ्र उडणारा गरुड सुद्धा चालतच जर नसेल तर एकतरी पाऊल पुढे जाईल कसा.
1: चिंतन या कार्यक्रमातून आताच आपण डॉ जयश्री गोडसे यांच्याकडून सातत्य याविषयीचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचे नांदेड केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 6:10 झाली आहेत. श्रोते हो, भक्ती म्हणजे ईश्वराविषयीचे नितांत प्रेम, श्रद्धा आणि आत्मसमर्पण होय. ही कोणीही तात्पुरती कृती नसून 24 तास टिकणारी एक आध्यात्मिक वृत्ती होय. श्रोतेहो, आजच्या या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील डॉ विजया खांडेकर यांची भक्तीगीत रचना. संगीत आहे अंजली देशमुख यांचं.

श्रोतहो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. संकटकाळी भक्ती आपल्याला धैर्य, संयम आणि आशा देते. नियमित प्रार्थना, नामस्मरण, भजन आणि सत्कर्म केल्यामुळे मनातील नकारात्मकता दूर होते, सकारात्मकतेतून प्रसन्नता लाभते. भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया स्वप्नील बंदोडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरातील गौरी कुलकर्णी यांची रचना. संगीत आहे अशोक पत्की यांनी.

श्रद्धेहो भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. भक्ती आणि सकारात्मकता यांचा समतोल जीवन आनंदी आणि यशस्वी बनवतो, जीवनाला अर्थपूर्ण बनवतो. अशाच आशयाचे संतवचन कार्यक्रमातून ऐकूयात या भक्तिगीतातून. आरती अंकलीकर यांच्या सुरातील ही गीतरचना आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची आणि संगीत आहे किशोर कुलकर्णी यांचं.

श्रोतेहो, एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि कार्यक्रम आहे भक्ती संगीताचा. श्रोतेहो, भक्ती मार्ग भीती, चिंता आणि नैराश्य कमी करतो, जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकण्याची प्रेरणा देतो. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया पंडित संजीव अभ्यंकर यांचं भक्तिगीत. मधुकर जाधव यांची रचना संगीतबद्ध केली आहे सचिन नेवापूरकर यांनी.

श्रोत्या हो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. भक्ती आणि सकारात्मकता जीवनात प्रगती करण्याची प्रेरणा देतात. यातून जीवन अधिक शांत, आनंदी आणि यशस्वी होऊ शकते. कार्यक्रमातून शेवटी ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील राम मोरे यांचं बुद्धगीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील या भक्तिगीतानं भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापुरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ओळख करून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर सकाळी ठीक 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आज सकाळी 7:00 आपण ऐकू शकाल. माने नेत्रालय यांचा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 गंगा हॉस्पिटलचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दीर्घुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 7:40 भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमातून सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील मराठी भावगीत रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमातून मोहम्मद रफी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले यांच्या स्वरातील गीतरचना आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची या कार्यक्रमाचा पहिला भाग आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आजच्या प्रसारणात सकाळी 9-10 या वेळेदरम्यान आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

आजच्या प्रसारणातून सकाळी ठीक 10 वाजता गीतगुंजन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमातून आग बाजी चिंटू देवाशपथ खरं सांगेन दुनियादारी गोलमाल या चित्रपटातील मराठी गीतरचना आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन प्रसारित होईल. या कार्यक्रमाचा भाग 29 आज आपण ऐकू शकाल. सकाळी 10:45 लोकजागर या कार्यक्रमातून अनिशा दोडके

यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे नम्रता बावळे यांचं. सकाळी 11 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल उमंग, सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमातून पॉप गीत रचना, बालगीत, मराठी गवळण, हिंदी गझल, हिंदी भक्तिगीत रचना आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनितामंडळांतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वेळ असेल शेतकरी बांधवांसाठीच्या किसानवाणी या कार्यक्रमाची. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. श्रोतेहो, आमच्या आजच्या प्रसारण सभेतील बातमीपत्रांच्या वेळा नियमितप्रमाणे असतील. ही होती ओळख आमच्या आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूया पीक पद्धतीनुसार पॉलीहाऊसचे प्रकार याविषयीचा कृषी सल्ला. शेतकरी बांधवांनो, संरक्षित शेतीमधील सर्वाधिक प्रभावी आणि लोकप्रिय तंत्रज्ञान म्हणजे पॉलीहाऊस. पॉलीहाऊस ही पारदर्शक अतिनील यूव्ही किरण प्रतिरोधक पॉलिथीन फिल्म किंवा इतर आच्छादन साहित्याने तयार केलेली संरचना असून तिच्यामध्ये तापमान, आर्द्रता, प्रकाश, वायुविजन आणि सिंचन यांचे आवश्यकतेनुसार नियंत्रण करता येते. त्यामुळे बाह्य वातावरणाचा प्रतिकूल परिणाम कमी होऊन पिकांच्या वाढीस पोषक वातावरण उपलब्ध होते. परिणामी उत्पादनात वाढ, दर्जामध्ये सुधारणा, पाण्याची बचत आणि अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. शेतकऱ्यांच्या गरजा, हवामान, पिकांचा प्रकार आणि उपलब्ध गुंतवणूक यानुसार पॉलीहाऊसचे विविध प्रकार विकसित करण्यात आले आहेत. नैसर्गिक वायुविजन असलेले पॉलीहाऊस, फॅन अँड पॅड पॉलीहाऊस, वॉक इन टनेल, हायटेक पॉलीहाऊस, तसेच गेबल, क्वान्सेट आणि गोथिक अशा विविध रचनात्मक प्रकारांचा वापर आज मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. प्रत्येक प्रकारची रचना, कार्यपद्धती, खर्च, उपयोग आणि फायदे वेगवेगळे असल्यामुळे योग्य प्रकाराची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. महाराष्ट्रात हवामान, पिकांचा प्रकार, गुंतवणूक क्षमता आणि तांत्रिक गरजेनुसार विविध प्रकारचे पॉलीहाऊस वापरतात. संरक्षित शेतीमध्ये योग्य प्रकारच्या पॉलीहाऊसची निवड करणे अत्यंत महत्वाचे असते. नैसर्गिक वायुविजन पॉलीहाऊस, यामध्ये नैसर्गिक वायुविजन असणारे पॉलीहाऊस हे संरक्षित शेतीचे सर्वाधिक प्रचलित आणि किफायतशीर मॉडेल आहे. यामध्ये तापमान, आर्द्रता आणि हवेचे नियंत्रण नैसर्गिक वाऱ्याच्या प्रवाहाद्वारे केले जाते. यासाठी विद्युत पंखे किंवा कूलिंग पॅडची आवश्यकता नसते. किंवा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील हवामान लक्षात घेता भाजीपाला, फुले आणि उच्च मूल्य पिकांच्या उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरले आहे. नैसर्गिक वायुविजन म्हणजे पॉलीहाऊसच्या बाजूच्या आणि वरच्या भागात विशेष जाळी लावलेल्या उघड्या जागा व्हेंटिलेटर ठेवण्यात येतात. बाहेरील थंड हवा आत येते आणि गरम हवा वरच्या व्हेंटमधून बाहेर जाते. यामुळे तापमान नियंत्रित राहते, आर्द्रतेचे संतुलन राखले जाते, कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा सुधारतो, रोगांचे प्रमाण कमी होते. रचनेमध्ये प्रमुख घटक GI पाईप स्ट्रक्चर, गॅल्वनाइड्स, आयर्न पाईप वापरले जातात. गंध रोधक आणि टिकाऊ पॉलिफिल्म 200 मायक्रॉन, यूव्ही स्थिर पॉलिफिल्म 3 ते 5 वर्ष टिकाऊ, इन्स्टेक्ट नेट, 40 ते 50 मेश जाळी, थ्रिप्स, व्हाईट प्लाय आळी यांचा प्रवेश रोखते. टॉप व्हेंटिलेशन छताच्या भागात उघडी जागा गरम हवा बाहेर टाकते. साइड व्हेंटिलेशन बाजूच्या पडद्याद्वारे हवेचा प्रवेश

0: प्रवेश कक्ष दुहेरी दरवाजा कीटकांचा प्रवेश कमी करते. याची कार्यपद्धती स्टॅक इफेक्ट. यामध्ये गरम हवा हलकी असल्यामुळे वर जाते, थंड हवा बाजूने आत येते, गरम हवा छतावरील व्हेंटमधून बाहेर जाते, ताजी हवा सतत आत येते, तापमान कमी होते, आर्द्रतेचे संतुलन राखले जाते. याची योग्य दिशा उत्तर दक्षिण दिशा. महाराष्ट्रासाठी सर्वाधिक शिफारस प्रकाश समान मिळतो, सावली कमी पडते, उत्पादन वाढते.
1: कृषी सल्ला या कार्यक्रमातून आताच आपण पॉली हाऊस या विषयीची माहिती ऐकली. कृषी सल्ला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, आता सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी कुळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रण

0: येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी, तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या चौथ्या आणि शेवटच्या भागात आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्ण हरी।
1: रामकृष्ण हरी। आवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होतीये मला या भागात सांगा।
2: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे। माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली। ते गेले पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको, आणि मग माझी वारी सुरू राहिली। आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय, आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं। आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
2: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ। सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत। म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेत

0: त्याचं असं काम राहिलेलं नाहीये एका अर्थानं.
1: तुम्ही म्हणता तसं लोकचळवळ झाली,
0: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
1: बरोबर
0: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे
1: बरोबर,
0: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो
1: बरोबर,
0: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो, खूप खूप धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी.
1: श्रोतेहो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष सुविचार. आपल्याविषयी दुसऱ्याच्या मनात नेहमी विश्वास उत्पन्न करावा, सकारात्मकता वाढवावी. दिनविशेष दिनांक 8 जुलै. मराठ्यांचा इतिहास लिहिणारे इंग्रज अधिकारी ग्रँड डफ यांचा जन्मदिन 1779. राष्ट्रसेविका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्मदिन. कादंबरीकार गोणी दांडेकर यांचा जन्मदिन 1916. दो आंखे बारा हात या चित्रपटाला बर्लिन येथे जागतिक सुवर्ण पदक मिळाले. दिनांक 8 जुलै 1958 रोजी. व्यक्तिविशेष गडसम्राट गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचा आज जन्मदिन. दिनांक 8 जुलै 1916 रोजी विदर्भातील परतवाडा येथे जन्मलेल्या या आत्माराम नीलकंठ दांडेकरांचा गुणिदा म्हणून उल्लेख केला जातो. मृण्मयी, जैत्रेजीत, शीतू, पडघौली आणि शिवलावर आधारित त्यांच्या 5 कादंबऱ्यांचे पंचक. आयुष्यभर भटकणारा हा साहित्यिक शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाशी नक्षत्रफुले जिथे उमटली तिथे तिथे हा गेला. सख्यासोबत त्यांना संगती घेऊन गाडगेबाबांच्या सहवासात मानवतेची उपासना केलेल्या गुणीदांचा देव, देश आणि धर्म यासाठीच सारे आयुष्यभर प्रवास झाला. मावळ, खानदेश, वरहाड, कोकण अशा भिन्न भिन्न प्रदेशातील टवटवीत रसाळ प्रत्यय देणाऱ्या कादंबऱ्या लिहिणाऱ्या या मस्त फकीराने भाकरा नांगलवर आपली भगीरथाचे पुत्र सारखी अप्रतिम कादंबरी लिहिली. कुण्या एकाची भ्रमणगाथा, स्मरणगाथा ही आत्मचरित्रे लिहिली. वेदवाङ्मय, संत साहित्य, महाराष्ट्र धर्मावर पोचलेल्या दांडेकरांनी धार्मिक साहित्य रचनाही केली. अनेक छंद जोपासणारा हा गडसम्राट 23 कादंबऱ्यांचा लेखक 1981 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षही होता. आपल्या भागाच्या पिढीला, तरुणाईला गडटोक भ्रमंतीचे वेड लावलेला हा साहित्यिक नंदादीप. असे हे उत्साही व्यक्तिमत्व दिनांक 1 जून 1998 रोजी गळून पडले. आज त्यांचा जन्मदिन. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड,
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.

0: योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड. संपर्क 70 50 10 10 49.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड मेन रोड हडको नांदेड.
5: गुडघे दुखी गुडघ्यामध्ये पाणी होणे मणका विकार साइटिका लिगामेंट टियर फ्रोझन शोल्डर आमवार संधिवात हातापायांना मुंग्या येणे पॅरालिसिस एव्हीएन गाउट चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू बुबुळाचे आधार तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
7: एफएमएन 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मानी नेत्रालय यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक मानी नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
9: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
8: अवश्य भेट द्या.
9: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95 27 23 18 28.
8: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
10: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट नांदेड, माने नेत्रालय नांदेड शिवाजीनगर येथे माझा दवाखाना आहे. आजचा विषय आहे ड्राय सिंड्रोम, म्हणजे डोळ्याचा कोरडेपणाचा आजार. तर बरेच रुग्णांचे प्रश्न असतात, ड्राय सिंड्रोम म्हणजे काय, तो नेमका काय आजार आहे, त्याची प्रमुख लक्षणे कोणती आहेत. तर ड्राय सिंड्रोम म्हणजे डोळ्याचा कोरडेपणाचा आजार म्हणजे डोळ्यांच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात किंवा योग्य दर्जाचे अश्रू तयार न होणे किंवा तयार झालेले अश्रू खूप लवकर वाफ होऊन उडून जाणे किंवा निघून जाणे, याला ड्राय आय सिंड्रोम किंवा डोळ्याच्या कोरडेपणाचा आजार असे म्हणतात. अश्रू हे फक्त रडण्यासाठी नसतात, तर ते डोळ्यांना ओलावा देतात, संसर्गापासून संरक्षण करतात आणि दृष्टी स्पष्ट ठेवण्यात मदत करतात. ड्राय आय म्हणजे डोळ्याचा कोरडेपणा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे वाढते वय, मोबाईल किंवा संगणकाचा अतिवापर, एसीमध्ये जास्त वेळ राहणे, धूर आणि प्रदूषण, काही औषधांचे दुष्परिणाम, मधुमेह, थायरॉइड आणि संधिवात यांसारखे आजार, तसेच काही व्यक्तीमध्ये अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथीचे कार्य कमी होणे हे आहे. अजून काही श्रोत्यांचा प्रश्न असतो की ड्राय आयची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात, कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तर ड्राय आयची अनेकदा सुरुवात किरकोळ लक्षणांनी होते. डोळ्यात जळजळ होणे, खुपल्यासारखे वाटणे, वाळू गेल्यासारखी भावना येणे, खाज येणे, डोळे लाल होणे, डोळ्याला पाणी येणे, प्रकाश सहन न होणे, धूसर दिसणे किंवा डोळे पटकन थकणे ही सुरुवातीचे लक्षणे असू शकतात. विशेष म्हणजे अनेकांना डोळ्यात पाणी येत आहे म्हणजे ड्राय आय नाही असे वाटते, पण प्रत्यक्षात कोरडेपणामुळेही डोळ्यात पाणी येऊ शकते. ही लक्षणे वारंवार होत असतील किंवा दिवसेंदिवस वाढत असतील किंवा दृष्टीवर परिणाम होत असेल तर दुर्लक्ष करू नये आणि नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. अजून काही प्रश्न असतात की मोबाईल, संगणक आणि एसीमध्ये जास्त वेळ

0: आल्यामुळे ड्रायचा धोका किती वाढतो यापासून बचावासाठी कोणते उपाय असायला पाहिजे? तर आजच्या डिजिटल युगात ड्रायचे प्रमाण म्हणजे डोळ्याला कोरडेपणा येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मोबाईल किंवा संगणक वापरताना आपण नेहमीपेक्षा कमी वेळा पापण्या मिचकावतो, म्हणजे डोळ्याच्या पापण्यांची उघडबंद कमी वेळा करतो. त्यामुळे अश्रूंचा थर लवकर सुकतो आणि डोळे कोरडे पडतात. एसीमुळे वातावरणाची आर्द्रता कमी होते, त्यामुळेही अश्रूचे लवकर वाफ तयार होतात आणि डोळा कोरडा पडतो. यापासून बचावासाठी 20-20-20 नियम पाळावा, म्हणजे प्रत्येक दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट अंतरावरील वस्तूकडे पाहावे. शक्य असल्यास खिडकीजवळ बसावे आणि दूर हिरवळीकडे बघत राहावे. याशिवाय वारंवार पापण्या मिचकावणे म्हणजे डोळ्यांचे उघड बंद करणे, स्क्रीनचा ब्राईटनेस योग्य ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, एसीचा थेट वारा डोळ्यावर लागू न देणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेटिंग आय ड्रॉप वापरणे उपयुक्त ठरते.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 95-27-23-28-28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: माने नेत्रालय यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर. सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत. सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. आरटीओतल्या कथित गैरप्रकरणांची उच्चस्तरीय चौकशीअंती कारवाई, सरकारचं आश्वासन. श्री संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. आणि नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी, जायकवाडी धरणातला पाणीसाठा 28%. आता सविस्तर बातम्या. महिलांना अधिकृत आणि कायदेशीररित्या शेतकरी म्हणून दर्जा आणि मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधिमंडळात मंजूर झालं. काल विधान परिषदेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. विधानसभेत याआधीच त्याला मंजुरी मिळाली होती. महिलांच्या नावावर जमीन नसल्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागत होतं. आता या कायद्याअंतर्गत त्यांना विशेष महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कृतीला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालं. आता नवीन कायद्यानुसार ऑर्केस्ट्रा आणि करमणुकीसाठी मिळणारा परवाना हा डान्सबार कायद्याच्या अंतर्गतच मिळू शकेल. पूर्वी करमणूक आणि ऑर्केस्ट्रासाठी मिळणारा स्वतंत्र परवाना आता मिळणार नाही. यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली होणारी डान्सबारमधील अश्लील नृत्य आणि कृती याला आळा बसू शकेल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांसंदर्भात सुधारणा करणारं विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला. पुढील अधिवेशनात दोन्ही बाजूच्या सदस्यांचा समावेश असणाऱ्या समितीच्या सूचनांसह हे विधेयक सभागृहात पुन्हा सादर करण्यात येईल. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. विधानसभेत 17 डिसेंबर 2015 रोजी उत्तर दिलेल्या प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी काल सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ विभागातल्या कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून या पथकाला 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: प्रियंका नारनवरे सिनियर आयपीएस अधिकारी आहे, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून त्या आहेत कार्यान्वित. त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या बरोबर रवी गायकवाड अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि श्री मंदार जावळे

0: दक्षता अधिकारी परिवहन आयुक्त यांना आम्ही त्रिसदस्यीय समिती नेमलेली आणि एसआयटीच्या माध्यमातून आम्ही चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल द्यायला सांगितलेलं आणि अहवाल आल्यानंतर जी ह्या रॅकेटमध्ये सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल.
1: छत्रपती संभाजीनगर इथल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेणार असून हा मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. त्या काल विधान परिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत होत्या. पडेगाव इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड झाल्याचा आरोप दानवे यांनी केला. या प्रकल्पाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसंच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीनं हटवण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात बोलताना मुंडे यांनी या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत शास्त्रोक्त प्रक्रिया पूर्ण होईल तसंच दोषींवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. उद्या पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून जगद्गुरू संत एकनाथ महाराजांच्या 437व्या पालखी सोहळ्याला काल अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात प्रारंभ झाला. हजारो वारकरी आणि दिंडी प्रमुखांच्या उपस्थितीत नाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. नाशिक जिल्ह्यात काल काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी आणि परिसरात सुमारे 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 11,089 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी मराठवाड्याच्या दिशेनं येत आहे. परिणामी पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा 28% गेला आहे. धरणात सध्या 1,344 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 24 तासात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखर आदी ठिकाणं पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातल्या विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. 8 जुलैपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. दरम्यान मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर अंतर्गत नांदेड जिल्ह्यात बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणना पत्रकं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विहित मुदतीत पूर्ण होणाऱ्या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. ते म्हणाले,
3: माझं सर्व पत्रकार मित्रांना, राजकीय पक्षांना, कारण त्यांच्याकडून बीएलए ची नियुक्ती होत असते, मी त्यासोबत नागरिकांना आवाहन आहे की या काळामध्ये आपण बीएलओंना सहकार्य करा, कारण ते घरोघरी येऊन आपल्या सगळ्या जी माहिती त्यांना आवश्यक देणं, फॉर्म भरून घेणं हे फार महत्वाचं राष्ट्रीय कार्य आहे.
1: हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शाही संदल सोहळा हजारो नुरी भक्तांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात काल पार पडला. इस्लामी महिना मोहरमच्या 21 तारखेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक संदल सोहळ्याची सुरुवात रजा मैदान इथून झाली. त्यानंतर पवित्र मजार शरीफवर संदल चढवण्यात आला. देशात शांतता, सौहार्द, बंधुभाव आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी विशेष प्रार्थना यानिमित्त करण्यात आली. राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी हिंगोली पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीची रेल्वे मंत्रालयानं दखल घेतली आहे. या मागणीची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरा

कळवलं आहे. राज्य शासनाच्या ई पीक पाहणी मोहिमेला धाराशिव जिल्ह्यात वेग आला आहे. 7 जुलै 2026 पर्यंत जिल्ह्यात 16.22% क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्राची नोंद लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग प्रयत्नशील आहे. लातूर जिल्ह्यात काल 10,24,470 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं निळा रस्त्यावर 2 गावठी पिस्तूल जप्त केले. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर. सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत. सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. आणि श्रीसंत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
2: आयुष्य कधी कधी आनंदाच्या क्षणांमध्येच आपली सर्वात कठीण परीक्षा घेऊन उभं राहतं. प्रिया 25 वर्षांची एक तरुणाई, तिच्या हातात नुकतंच जन्मलेलं बाळ आणि डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्न होती. पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. पण डिलिव्हरीच्या 3 दिवसापासून तिला अनइझीनेस, वॉमिटिंग आणि तीव्र डोकेदुखी होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी तिची तपासणी केली. सिटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचं स्पष्ट झालं. एका नुकत्याच झालेल्या आईसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी हा धक्का खूप मोठा होता. वेळ खूप कमी होता आणि या समस्येवर एकच पर्याय होता, इमिजिएट ब्रेन सर्जरी. प्रियाच्या कुटुंबाने डॉक्टर संदीप गोरेंवर विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जरी यशस्वी झाली. पण खरी लढाई आत्ता सुरू झाली. प्रिया जवळपास 15 दिवस व्हेंटिलेटरवर होती. प्रत्येक दिवस आशा आणि भीतीच्या अनिश्चिततेने भरलेला होता. डॉक्टर संदीप गोरे आणि त्यांची टीम प्रियावर लक्ष ठेवून होती, तर दुसरीकडे गायनेकोलॉजी डिपार्टमेंट तिच्या बाळाची काळजी घेत होत. संपूर्ण हॉस्पिटल एका कुटुंबासारखं तिच्या सोबत उभं होतं. हळूहळू उपचारांना प्रतिसाद मिळू लागला. सर्जरीच्या 25 दिवसानंतर प्रियाने डोळे उघडले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. कधी कधी चमत्कार घडत नाहीत, ते घडवले जातात योग्य उपचार, विश्वास आणि एकत्रित प्रयत्नांनी.
3: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटल मध्ये, शिवाजीनगर नांदेड.
0: आताच आपण श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: दूरध्वनी क्रमांक 94-76-12-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
1: मला जाऊ द्यान घरी.
2: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10-11 या वेळेमध्ये
0: कार्यक्रम फोन फरमाइश.
3: FM बँड 101.1 मेघाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो चांगला इंग्रजी बोलतो मग तो खोटा असू शकत नाही. एक सार्वजनिक समजूत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की

0: पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला, आता पैसे काढून घ्या माझ्या. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली, तेव्हा ते म्हणले, तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले, नाहीये माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झालं. आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात. किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात, तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईक चे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका, रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत, तसेच जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडून शेवटी ठोटून ठोटून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले. आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. मग त्याने बघितलं तर घरात एक फोन चालूच होता. आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत. त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत. म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात. एकटीच परत परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतं. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही. ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही. ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातले

0: लोक कार्यरत आहे तिथे, तर खरंच आहे का हे?
1: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेजमध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
0: जागतिक
1: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
0: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून
1: बघितली.
0: नक्कीच नक्कीच सर. सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
1: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल्स भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
0: अच्छा.
1: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
0: नक्कीच सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: समझा, संवाद साधा, साथ दिया।
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
3: आकाशवाणी मुंबई।
4: श्रोत्याहो, FM बँड 101.1 मेघाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापूर्ती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम। श्रोत्याहो, मन, भावना आणि पाऊस यांचे आपापसात एक भावनांचे अतूट नाते आहे। ढग, पाऊस आणि भावना यांच्या नात्यातून आकाशात दाटून येणारे ढग आणि पडणारा पाऊस माणसाला शांतता देणारा असतो, याच आशयाचे भावधारा या कार्यक्रमातून हे गीत आहे। सुरेश वाडकर यांच्या सुरातील, शरद जांभाळकर यांचं, आणि संगीत आहे तेजस गव्हाणे यांचं।

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड,
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
6: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस.

0: एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.

श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. मानवी आनंद दिविग्रहित करणारा पाऊस आणि भावनांच्या तरल संबंधांना दर्शवणारी भावना मन प्रसन्न करते. स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे भावगीत आहे. रेखा गंदेवार यांचं आणि संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. पाऊस आपल्या मनात येणाऱ्या भावनांच्या दरम्यान मानसिकता आनंद आणि मनशांती देतो, तर कधी विरह किंवा एकांतात अश्रूंचा वर्षावही करतो, तर आठवणी आणि मातींचा सुगंध देऊन जीवन आनंदी बनवतो. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांचं भावगीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड।
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
3: संपर्क 70501049।
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
6: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।
7: अच्छे उपचार के लिए अब नहीं रहेगा कोई लाचार। देश भर में 60 करोड़ से ज्यादा लाभार्थी हैं, अब 5 लाख के मुफ्त इलाज के हकदार। अब तक 1.25 लाख करोड़ रुपए से अधिक मूल्य के मुफ्त उपचार के लाभ दिए जा चुके हैं और स्वाभिमान और सेहत की सौगात का ये सिलसिला जारी है।
8: आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड करें और पात्र लाभार्थी घर बैठे अपना आयुष्मान कार्ड बनाएं। अधिक जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
9: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, संपर्क 95-95-24-25-59।
3: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार, मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड।

सुगम संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरातील सुरेश भट यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. या गीतांना सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, एफ एम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि सकाळी 8

0: तीस मिनिटं आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रम्बानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास

भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्र मंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं, अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे, असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे.
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत

0: भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: नमस्कार श्रोतेहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदीमधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे, तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था, तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे, मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून. जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांचे संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे, सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या

0: ताप येणे अशा घटना घडू शकतात. मग ते औषध प्रत्येक त्या किट मध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
1: शरण सेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्र,
2: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार. मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
3: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना ब्रेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेले आहे सरकारनी.
1: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
4: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे, आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे, की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत. परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील, किंवा डिव्हाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
1: खरं या दिवसात पाऊस पडतोच, पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे, आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे, आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होतीये. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय, ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीये. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय, अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
5: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
1: त्याचा कसा परिणाम झाला?
5: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाइम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. पण जे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही, तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
5: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे, म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे, आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील, आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. 16 प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
6: रामकृष्ण हरी. मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं, तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसनच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांच्या मान्यवरांच्या हस्ते, वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून

0: त्या ठिकाणी समाजात येऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 दरम्यान आपण आकुर्डेकडे प्रस्थान करू. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडेवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोड्याशा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळमात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, ती ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, दिंड्यांची गैरसोयीने होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय आडी अडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे.
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असते आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळे आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
0: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
1: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
0: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
1: पंढरीला ह्याला जातील वारीला.
0: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
1: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, हे स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देहू संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
0: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून, मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
0: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधू, मागच्या काही वर्षांपासून वारी दिंडी आणि

0: तरुण, आयटी क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहताय. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसतायत. असेच आयटी मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय, तो असा.
1: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय दोन वेळा शब्द वापरतायत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही. पण इथे वारकऱ्याला सांगतायत होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात पंढरीच्या वाटे अनंत घडती याग वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळत आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
0: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता पण नियतीचा खेळ आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
0: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर, भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा वृत्तांत प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या यापूर्वी आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन.

वाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे गीतगुंजन। कार्यक्रमातून प्रेम जिव्हाळा नातेसंबंध यातील मानवी मनाची गुंतवणूक आणि निसर्ग नाते सांगणारे हे युगलगीत। आग या चित्रपटातील हे गीत आहे वैशाली सामंत यांच्या स्वरात। प्रवीण दवणे यांची रचना संगीतबद्ध केली आहे कृष्णा यांनी।

मन आणि मनाच्या गाभाऱ्यातील प्रेमविरह सांगणारे हे चित्रपटगीत बाजी या चित्रपटातील ही गीतरचना गायली आहे अभिजित सावंत यांनी. आतिफ अफजल यांची रचना संगीतबद्ध केली आहे श्रीरंग गोडबोले यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया बाजी या चित्रपटातील अभिजित सावंत यांच्या स्वरातील आतिफ अफजल यांची गीतरचना. माफ करा, गीतगुंजन या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया चिंटू या चित्रपट

वड्यातील बेला शेंडे यांच्या स्वरातील प्रकाश होळकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं. श्रोते हो, मानवी मन आणि भावभावना यांचा आनंदलहरीतून जिव्हाळा सांगणारं गीत, त्याचप्रमाणे मन अंतरात आणि जिव्हाळा मनात अशी मनभावना व्यक्त करणारं निसर्ग लहरी हे गीत.

गीतगुंजन या कार्यक्रमातून आताच आपण देवाशपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही या चित्रपटातील प्रशांत आणि निहिरा जोशी यांच्या स्वरातील जगदीश खेबडूकर यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं प्रवीण कुमार यांचं. श्रद्धेहो कार्यक्रमातून यानंतर ऐकूया मानवी नात्यातील संबंध आणि दुनियादारी सांगणारं हे दुनियादारी या चित्रपटातील गीत. सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत आहे मंगेश कागणे यांचं आणि संगीत आहे पंकज पडघम यांचं.

0: गीतगुंजन या कार्यक्रमातून आताच आपण गोलमाल या चित्रपटातील वैशाली सामंत यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. श्रोतेहो, या गीतानं मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्या, आता सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचनाचा भाग 29.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: यावर्षी इंग्लिश लिटरेचरला डॉक्टर मित्रा होते. ते पोएट्री फार सुंदर शिकवत. ते तिला फोटोतल्या प्रोफेसर देवस्थळींसारखेच वाटले. मैथिलीही डॉक्टर मित्रांची आवडती विद्यार्थिनी झाली. किती बॅचेसनंतर अशी विद्यार्थिनी मिळाली असं ते म्हणत. यंदाच्या गॅदरिंगमध्ये मैथिलीनं शेक्सपियरची स्वगतच बसवली. मित्रांनी तिला मदत केली. शब्दांच्या उच्चारांच्या सफाईकरता कष्ट घ्यायला लावले. स्वगत चांगली सादर झाली. या सगळ्यात डॉक्टर मित्रा तिचे जवळचे मित्रच बनले. मिलिंदला घेऊनही ती मित्रांकडे जाऊ लागली. डॉक्टर मित्रांना बघताना तिला नेहमीच वाटायचं की प्रोफेसर देवस्थळी असते तर ते असेच दिसले वागले असते का. अशाच लकबी, आपल्या विषयात बुडालेली नजर, घरात एकूण लक्ष कमीच. तो भार सगळा डॉक्टर मित्रांच्या बायकोनं उचललेला. त्यांची एक मुलगी होती मैथिलीपेक्षा थोडी लहान. तिचीही मैथिलीशी दोस्तीच झाली. गॅदरिंगनंतर डॉक्टर मित्रांनी मैथिलीला आणि मिलिंदला जेवायला बोलवलं. किर्जीलाही घेऊन ये म्हणाले. एकदम जेवायलाच, ती हसून म्हणाली. व्हाय नॉट, यू आर गोइंग टू मॅरी इजंट इट, ते हसून म्हणाले. मग तुमची हरकत नसेल तर आमचा आणखी एक मित्र घेऊन येते, चालेल? शुअर, कोण मित्र? मग तिनं चेतन राजवंशीबद्दल सांगितलं. त्या दिवशी ती मिसेस मित्रांना मदत करायला आधीच गेली.

कीर्ती मिलिंदनी चेतन वेळेवर आले. मैथिली तिथं घरच्यासारखीच वावरत होती ते पाहून मिलिंद म्हणाला, अरे तू तर इथं एकदम जुनीच होऊन गेलीस. डॉक्टर मित्रा मैथिलीबद्दल फार चांगलं बोलले. तिला संकोचल्यासारखंच झालं. जेवताना मित्रा सारखं त्यांच्या बायकोला नावानं हाक द्यायचे. बेसिनवर हात धुताना मिलिंद हळूच मैथिलीला म्हणाला, काय गोड हाक देतात ना बायकोला, प्रणिता प्रणिता. ही स्टाईल शिकली पाहिजे. काय म्हणतोस, चेतन म्हणाला. मिलिंद काही बोलण्याआधीच मैथिली तिथून सटकली. जेवणानंतर गप्पा रंगल्या. नाटकाचा विषय निघाला, मराठी नाटकांचा. मित्रा म्हणाले की त्यांनी मराठी नाटकं पाहिली आहेत आणि ती त्यांना आवडली आहेतच. चेतन राजसन्यासबद्दल बोलला. दूध आटावं तशी राजसन्यासची स घनता, तो सांगत होता. यू हॅव अ वंडरफुल एक्सप्रेशन, डॉक्टर मित्रा त्याला म्हणाले. या नाटकानं मराठी नाटकांची परंपराच माझ्यापुढे उभी केली, मैथिली म्हणाली. पूर्वी हीच नाटकं होती, हाच भाषेचा डौल, व्यक्तिरेखातली हीच मस्ती. त्यावेळी मराठी नाटकांचं, त्यातल्या पात्रांचं आणि प्रेक्षकांचंही बेअरिंग अगदी पूर्णपणे वेगळं होतं. रात्रभर नाटक चालायचं, संपायला पहाट व्हायची. माझी आजी सांगायची सगळं हे, चेतन म्हणाला. आज पाहताना ती भाषा कृत्रिम वाटते, पण माणसाच्या तीव्र उत्कट संवेदनांची ती भाषा अनोखीच. ती त्यावेळच्या समाजाला पचतही होती. आत्ताचं काय झालं, मला सुद्धा ही भाषा एकदम आपली वाटत नाही, कृत्रिम वाटते, मिलिंद म्हणाला. ही नाटकं सगळी स्वातंत्र्यपूर्व काळातली ना, म्हणून उत्कटतेचं मोल, म्हणून भव्यता हवीशी वाटत असणार. स्वातंत्र्य मिळालं मग तशी गरज उरली नाही असंही असेल, मैथिली म्हणाली. हे बरोबर वाटतं, मित्रा म्हणाले. आपण नाटक शिकवता? नाही, पोएट्री, ते म्हणाले.

सगळे बोलत होते तेव्हा कीर्ती मागचं आवरू लागत होती. मग मैथिली शर्मून म्हणाली, आई ग, मी बोलतच काय बसले. ती उठायला लागली तेव्हा मित्रांची बायको म्हणाली, बैस ग, तू 3 वाजल्यापासून मदतीला आली होतीसच ना. निरोप देताना मित्रा सहजच म्हणाले, मग लग्न केव्हा? मैथिलीच्या परीक्षेनंतरच ना. मैथिली गोंधळली, बहुतेक, पण आधी कीर्तीचं. मिलिंद म्हणाला,

मैथिलीनं आता तिच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. डिसेंबरमध्ये चेतनचं राहून गेलेलं नाटकही झालं, पण मैथिलीची देवयानी त्याच्याच ग्रुपमधल्या एका मुलीनं केली. चांगलीच केली तिनं. मिलिंदनं कधीफार आग्रह केला तर ती तालमीला एखाद दिवस जायची मिलिंदबरोबर. त्या मुलीनं केलेली देवयानी मैथिलीच्या देवयानीपेक्षा निश्चितच वेगळी होती. तिचं म्हणून काही वैशिष्ट्य होतं. मैथिलीनं ते मान्य केलं स्वतःशीच. चहाच्या वेळी ते चेतनला बोलूनही दाखवलं तिनं. मग प्रयोगही चांगला झाल्यावर ती चेतनला म्हणाली, बघ चेतन, मी किंवा तू कुठं होतो महत्वाचे? मूळ प्राण होता तो तुझ्या नाटकात, म्हणून ते झालं. अभिनंदन, तिनं हात पुढं केला. चेतननं तो दोन्ही हातांनी धरून हलवला. डॉक्टर मित्राही बायको मुलीला घेऊन आले होते. कीर्तीही होती. चेतननं कुणाला जाऊ दिलं नाही. जेवण इथं मागवलं आहे, सर्वांनी जेवूनच जायचं. अरे पण, मैथिली काही म्हणायला गेली तर तो हळूच तिला म्हणाला, पैसे मिलिंदचेच, म्हणजे जेवण तोच देतोय असं समज. आपला तर खिसा फाटकाय बाबा. मैथिली मग जराशी हसली. आता हरकत नसणार तुझी. आता तर माझी चांगली जोरदार हरकत आहे, ती हसतच म्हणाली. मला तू दिलेलं जेवणच चालतं म्हटलं. सॉरी हा, मग तुला वाटच

0: पहावी लागेल. तोही खांदे उडवत म्हणाला, कीर्तीचं लग्न जमलं. बडोद्याचे लोक होते. मुलगा डॉक्टर, एमएस करत होता. त्याचे आई वडीलही सर्जन आणि त्यांचं स्वतःचं नर्सिंग होम होतं. मिलिंद खुशीतच होता. कीर्तीही या लग्नात त्या डॉक्टर मुलात जरा गुंतत चालली होती. आणि एक दिवस कीर्तीनं मिलिंद समोरच मैथिलीला सांगितलं की तिच्या आत्याला मैथिलीनं आता रीतसर अप्रोच व्हायला सांगावं. तिच्या आईची तशी अपेक्षा आहे. अप्रोच व्हायला? मैथिली खूपच आश्चर्यानं म्हणाली. मिलिंद अवाक्षरही बोलला नाही.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: अभिवचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 10:45 होत आहेत. नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत लोकजागर.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर. लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो. खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे. तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती. रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात अनिशा दोडके यांचं काव्यवाचन.
2: नमस्कार. कविता सादर करते बलिदान. कोण म्हणतं महागड्या वस्तू वापरून प्रतिष्ठा मिळते? अरे कोण म्हणतं महागड्या वस्तू वापरून प्रतिष्ठा मिळते? खरी ओळख तर जगाला विचारधारेतून कळते. सोन्या चांदीने सजण्यापेक्षा, सोन्या चांदीने सजण्यापेक्षा विचारांच्या मोत्यांनी सजून बघ. चेहऱ्यावरती क्रीम थापण्याआधी घामाच्या अत्तरात भिजून बघ. ओठांवरची लाली अंडोळ्यातला तो नखरा, ओठांवरची लाली अंडोळ्यातला तो नखरा, हा नाही मार्ग तुझ्या उन्नतीचा, हा नाही मार्ग तुझ्या उन्नतीचा. हातात लेखणी तोडून बेड्या, हातात लेखणी तोडून बेड्या, पेट वनवा क्रांतीचा. रूढी परंपरेची नको थिनगी, रूढी परंपरेची नको थिनगी, नको धरू धर्मांदाचा फेर. उठ लढ तुझा लढा, उठ लढ तुझा लढा.

चेहरा पुन्हा एकदा नव्याने विद्रोह कर, चेहरा चमकवणाऱ्या किरमा खूप मिळतील ग बाजारात, चेहरा चमकवणाऱ्या किरमा खूप मिळतील ग बाजारात, पण विचारांची धार येईल संघर्षाच्या या मैदानात। नव्या युगाची पुढारलेली स्त्री म्हणून मिरवत असताना, नव्या युगाची पुढारलेली स्त्री म्हणून मिरवत असताना एवढंच ठेव जाण की तुझ्या स्वातंत्र्याच्या मुळाशी आहे जिजाऊ सावित्री अहिल्या आणि रमाईचं बलिदान, रमाईचं बलिदान, रमाईचं बलिदान। विचारांचा वारसदार तो असावा, विचारांचा वारसदार केवळ गुलाबाने प्रेम मोजणारा नसावा, तो असावा विचारांचा वारसदार केवळ गुलाबाने प्रेम मोजणारा नसावा। तिच्या हातात बाबासाहेबांचं संविधान देऊन तिला तिचे हक्क समजावणारा असावा, दोन दिवसाच्या भेटीसाठी झुरणारा नसावा, दोन दिवसाच्या भेटीसाठी झुरणारा नसावा, तिच्या स्वप्नांना पंख देणारा असावा। रंगात आणि रूपात अडकण्यापेक्षा, रंगात आणि रूपात अडकण्यापेक्षा तिच्या गुणाची कदर करणारा असावा। शुल्लक कारणावरून ब्रेकअपची भाषा नसावी, शुल्लक कारणावरून ब्रेकअपची भाषा नसावी, तिच्या मनाचा ठाव घेणारा असावा। नाते असावे वैचारिक क्रांतीचे, नाते असावे वैचारिक क्रांतीचे, संकटात सावलीसारखा सदा पाठीशी उभा राहणारा असावा। फक्त सोबती म्हणून चालणारा नाही, फक्त सोबती म्हणून चालणारा नाही, तर तिच्या आत्मसन्मानाचा रक्षक असावा। माझी ओळख माझा संघर्ष, चूल आणि मूल हा तर जुनाच झाला पाडा, चूल आणि मूल हा तर जुनाच झाडा पाडा, मला मोडायचा आहे आता हा परंपरेचा कडा। का म्हणू मी स्वतःला फक्त कोणाची तरी लेख, का म्हणू मी स्वतःला फक्त कोणाची तरी लेख, माझ्या रक्तात उसळतोय आता क्रांतीचा एक अर्क। संसारात रमून जाणे मला कधीच जमणार नाही, संसारात रमून जाणे मला कधीच जमणार नाही, उंबरवट्याच्या आतलं जगणं मला कधीच पुरणार नाही। मला व्हायचंय ती, मला व्हायचंय ती जी वादळाशी झुंज घेते आणि अन्यायाविरुद्ध शब्दांची मशाल हाती घेते। माझी कविता नसेल गुलाबाच्या पाकळ्यासारखी मऊ, माझी कविता नसेल गुलाबाच्या पाकळ्यासारखी मऊ, तिच्यात असेल दाहकता जो अन्यायाला देईल धऊ। वास्तव मांडताना माझी लेखणी कधीच थरथरणार नाही, वास्तव मांडताना माझी लेखणी कधीच थरथरणार नाही, मी सामान्य मुलगी म्हणून आता कधीच मरणार नाही। संघर्ष हाच माझा दागिना आणि शब्द हेच माझे अस्त्र, संघर्ष हाच माझा दागिना आणि शब्द हेच माझे अस्त्र, जगाच्या रूढीला फाडून मी विणतोय माझं नवं वस्त्र। एक कवयित्री म्हणून नाही तर एक ज्वाला म्हणून उमटेल, एक कवयित्री म्हणून नाही तर एक ज्वाला म्हणून उमटेन, या विद्रोही शब्दांनीच मी माझी नवी ओळख कोरीन। आता झळकेल स्वाभिमान अन्यायाच्या प्रत्येक रणांगणातून, आता झळकेल स्वाभिमान अन्यायाच्या प्रत्येक रणांगणातून, उमटेल हुंकार क्रांतीचा शब्दा शब्दात या अनिशाच्या लेखणीतून, या अनिशाच्या लेखणीतून। कष्टाचा विद्रोह आणि शांततेचा हुंकार, ज्या हातांनी दगड माती वाहिली त्या हातांनी माझं नशीब घडवलं, ज्या हातांनी दगड माती वाहिली त्या हातांनी माझं नशीब घडवलं, आई तुझ्या घामाच्या प्रत्येक थेंबानं माझं अस्तित्व सजवलं। आज ही समाजकार्याची पदवी तुझ्या चरणी ठेवताना, आज ही समाजकार्याची पदवी तुझ्या चरणी ठेवताना, ऊर माझा अभिमानानं भरतोय ग, तुझ्या कष्टाचा हा विद्रोह आता जगाच्या नजरेत उरतोय ग। शांत आहे बाप माझा पण तो लाचार नाही, शांत आहे बाप माझा पण तो लाचार नाही, त्याच्या शब्दाविना शब्दांना माझ्या कसलाच आधार नाही। आज चार चौघात गरजते मी ही त्याचीच तर पुण्याई आहे, त्याच्या शांततेत दडलेला क्रांतीचा तो हुंकार आहे। माझा बाप

शांत आहे म्हणून मी बोलायला शिकले. त्याच्या संयमाच्या तालमीत मी घडायला शिकले. आता चार चौघात माझी जीभ नाही तर लेखनी चालते. आता चार चौघात माझी जीभ नाही तर लेखनी चालते. बापाने दिलेली भाषा लोकांना फार जाळते, फार जाळते, फार जाळते. आता चार चौघात माझी जीभ नाही तर लेखनी चालते. आता चार चौघात माझी जीभ नाही तर लेखनी चालते. बापाने दिलेली भाषा आजच्या या जनतेला फार पडते, फार पडते. स्त्री आणि दारू. तू आलीस माझ्या जीवनात ग आणि अख्ख्या कुटुंबाची दिशाच बदललीस ग. सोन्यासारख्या संसाराला जणू काही दृष्टच लावलीस ग. इथे रोज कुणाची तरी दृष्ट लागल्यासारखं होते ग. तू ना रक्ताची आहेस, तू ना रक्ताची आहेस, ना नात्याची आहेस ग. ना सासरची आहेस, ना माहेरची आहेस ग. तरी इथल्या पुरुषी मेंदूच्या तू मात्र खूपच जवळची आहेस ग. सुहासिनीचा भरला संसार तू भर चौकात उद्ध्वस्त केलास ग. तर काही माय माऊलींना तू जितेपणीच पोरक केलंस ग. तूच घराघरात रोजच भांडण बनलीस ग. तर तूच प्रत्येक कष्टाळू स्त्रियांना हलाकीच्या दावणीला बांधलंस ग. स्त्रियांच्या हक्काच्या आणि स्वातंत्र्याचा गुधळलेला विळखा देखील तूच झालीस ग. आणि इथल्या घराघराच्या आणि पुरुषांच्या बर्बादीचा खुला मार्ग देखील तूच झालीस ग. तू आलीस जीवनात ग आणि जीवनाची दिशाच बदललीस ग. ती कविता. तुला लिहिता लिहिता मी हरवून गेले. तुझे शब्द संग्रहित करता करता मी स्वतःलाच विसरून गेले. तुला मांडता मांडता माझी शाही ही संपून गेली. तुला ओळीत लिहिता लिहिता माझी डायरी ही भरून गेली. रोज तुला लिहिता लिहिता माझा शब्द साठाही वाढत गेला. माझ्या शब्द साठेतून काव्य कवितेला भेटत गेला. माझ्या या काव्य आणि कवितेतूनच कवयित्री अनिषा दोडकेचा जन्म वेळोवेळी होत गेला, वेळोवेळी होत गेला. काय लिहावे काहीच सुचत नाही, काय लिहावे काहीच सुचत नाही. मन भटकत, मन भटकत, कधी कधी विचारात जाऊन रमत, रमत रमतच कधी कधी काव्य रूपात बोलायला लागत. वेडे वाकडे ते शब्द कोऱ्या कागदी मांडता मांडता लिखाणाची शाही ही संपते. कोरे कट्ट पान भरूनही जात व तेव्हाच न कळत माझी स्वतःची कविता जन्म घेते. आणि कवितेच्या वाचनाची आवड असणारी ही अनिशा हळूहळू कवयित्री बनून जाते, कवयित्री बनून जाते. त्यागमूर्ती माता रमाई. कष्टात वाहुनी सोन्याचा संसार मडवला. रमाने त्यागात वाहून जनहिताचा बाबासाहेब घडवला. त्या माय माऊलीनं गोवऱ्या विकून संसार थाटला. त्या माय माऊलीनं गोवऱ्या विकून संसार थाटला. लुगड्याच्या जागी तिनं पटका नेसून स्वाभिमान झाकला. गरिबी आणि कष्टातून रोज झऱ्यासारखी वाहत गेली. गरिबी आणि कष्टातून रोज झऱ्यासारखी वाहत गेली. अश्रूचा स्मशानात साथ चढवत मनालाही घट्ट करत गेली. लुगड्याचा पदर फाडून लेकरांचं कफन तिनं केलं. आहो, लुगड्यांचा पदर फाडून लेकरांचं कफन तिनं केलं. पोटचे गोळे त्या मातीत पुरून स्मशाना सोबतही नातं जोडलं. सर्व गमावूनही कधी ना थकली, सर्व गमावूनही कधी ना थकली. माय माझी बाबा सोबत खंबीरपणे उभी राहिली शेवटच्या श्वासापर्यंत. कीर्ती झाली बॅरिस्टराची, त्या मागची मूर्ती माता रमाई ठरली. कीर्ती झाली बॅरिस्टराची, त्या मागची मूर्ती माता रमाई ठरली. होईल कारे रमाई आजची, ही उणीव समाजात आज भासली, ही उणीव समाजात आज भासली. अण्णा भाऊ साठे. वालूआई भाऊराव पोटी पुत्र झाला गोजीरा. वालूआई भाऊराव पोटी पुत्र झाला गोजीरा. अण्णा भाऊ हा साहित्याचा बाण झाला. अरे वास्तवातलं सत्य

0: मांडलं अण्णाभाऊंनी स्वतःच्या लेखणीनी. अरे वास्तवातलं सत्य मांडलं अण्णाभाऊंनी स्वतःच्या लेखणीनी. ना कधी शाळेत गेले अण्णा, ना कधी डिग्र्या मिळवल्या, पण बाभिमाचा संदेश जगबदल हा शब्दबद्ध केला. अरे मुंबई पैशाविना चालत गेला, अरे मुंबई पैशाविना चालत गेला, रशियात जाऊन शिवचरित्र गाऊन सन्मान झाला. मामा फकीराची गुटी घेऊन मामाची कहाणी लिहून गेला, मामा फकीराची गुटी घेऊन मामाची कहाणी लिहून गेला. वालुआईचा पुत्र गोजिरा आमा साहित्याची खान दावून गेला, वालुआईचा पुत्र गोजिरा आमा साहित्याची खान दावून गेला, खान दावून गेला.
1: रसिक श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये अनिशा दोडके यांचं काव्यवाचन ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.

आताच आपण नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम ऐकला लोकजागर. लोकजागर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, एफएम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्यांना सकाळचे 11:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया अल्ताफ राजा यांच्या स्वरातील अरुण भैरव यांचं पॉपगीत. संगीत आहे अल्ताफ राजा यांचं.

श्रोतेहो एफएम बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे मिश्र संगीताचा. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया सूर्या टोनगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील पारंपरिक बालगीत रचना. संगीत आहे वर्षा भावे यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण रामविधाते यांच्या स्वरातील संत एकनाथ महाराज यांची गवळणगीत रचना ऐकली. संगीत होतं रामविधाते यांचं. श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया ए हरिहरण यांच्या स्वरातील हिंदी गझल रचना. मुमताज रशीद यांची रचना संगीतबद्ध केली आहे ए हरिहरण यांनी.

FM 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमातून शेवटी ऐकूया हेमलता यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत। गीतानी संगीत आहे रवींद्र जैन यांचं।

हेमलता यांच्या स्वरातील या हिंदी भक्तिगीत रचनेनं मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्या आता दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडोर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेलीय. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, 1 बहीण आणि 1 कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: अर्पण। नामयाची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता। म्हणूनच ती म्हणते,
1: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
0: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला। म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते,

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी सला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यप

0: कश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद, दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी।
1: अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे, आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता। बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत। यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय। काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर हरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईना अनंता.

या भाव बळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाही. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू, मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी.

0: आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोई पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाटय हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देव

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते। तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला। मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते। एके रात्रीचे समय देव आले लवलाही, एके रात्रीचे समय देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले। गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी।

रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पक्वान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात. संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले, मी बाहेरी कामासी गुंतले, देवे मजला विचारले. बाहेर आहे सव बोलती, देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले, हात धुवून जवळी गेले, कशी गे जनी, देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे, धन्य यशोदाते माय, दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी, झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते। अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का। आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे। कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय। निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे। पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर। आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर। आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयानी सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे। चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग।

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णन येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हं, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मन

0: कोण करी? जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे।
1: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत, म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते। ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी। बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे, पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते। हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदे रे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदे रे नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी। काय सुंदर रूपक वापरलंय, क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल, म्हणून एकटीच राहू दे पाया पाशी। ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असंय। ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत। ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय। इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू। प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे। संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिली आहे। पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीये आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकुर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणैहि उत्तमताम याति.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातलं एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
2: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनोग नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे.

उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बरे तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं. सूत्रसंचालन

0: संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरे,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
0: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान

यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला.

0: हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यामुळे शेतीची कामं रखडली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतीकामांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 1,49,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारनं 1 जुलै 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच VBG रामजी नामांतर करण्यात आलं आहे. या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं

महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न जिद्द अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर CIS अफेअर्स कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली. June 2026 मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा मराठी भाषेचं वैभव साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक अद्ययावत त्रुटीरहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातला 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. याप्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमन

जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व

2025-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला थकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर इथं बीएसटी बसनं
काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक

0: जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो भाई एक बड़ा सुंदर सा संदेश है, इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है, लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंटा घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून, खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून

ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या ह्या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे, आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल, हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की, आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय ह्या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता नैराश्य ह्याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त

सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गरार्ड्यात टिकून राहणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बर का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे, वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या

संस्था, एनजीओज जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात, जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स, या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते.

समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाइन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्या वर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबा

मध्ये आहे। संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं, तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे। संतांचं साहित्य वाचून, त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही। त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे। मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो, तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो। वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात, ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो। वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही, तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली। संतांचे शब्द हे केवळ श्लोक, अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे। या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी।

0: तर मित्रांनो, युववाणीच्या आजच्या भागातून मी स्वरदा तुमचा निरोप घेते. तत्पूर्वी एक आठवण, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे युववाणी एअर पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम. ईमेल आहे yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं स्वराली गायकवाड यांचं. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे, निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
2: कम प्रीमियम, ज्यादा बोनस, अपनों के लिए सबसे सही RBLI, इससे बेहतर कुछ नहीं।
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RBLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं.

करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे जे आणि केईएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे जाखडी वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला. यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं.

0: त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.

अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. आजचं विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी

तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचवण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली दोन दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे, यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3, तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली, मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली, मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टाधारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

0: विधान सभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
1: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जेजे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्यात

0: करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आवार माझा शिवार.
2: FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आहे बुधवार. भारतीय सौर 17 आषाढ शके 1948 अर्थात दिनांक 8 जुलै 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन याविषयी. डॉक्टर शरद अशोक शेंडगे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानं.

मंडळी, आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात कृषी सल्ला. मंडळी, जमीन पिकाच्या पेरणीसाठी किंवा लावणीसाठी तयार करताना केली जाणारी पहिली आणि सर्वात मुख्य मशागत म्हणजे प्राथमिक मशागत. यामध्ये कडक झालेली जमीन खोलवर खोदली, फाडली आणि उलथापालथ केली जाते. प्राथमिक मशागतीची खोली साधारणपणे 10 ते 30 सेंटीमीटर पर्यंत असते. याची प्रमुख उद्दिष्टे ती अशी असतात: जमिनीचा कडक झालेला थर फोडणं, मातीची उलथापालथ करून खालची सुपीक माती वर आणणं आणि हवेचे विसरण अर्थात इरिएशन सुधारणं, मागील पिकांचे अवशेष आणि तण मातीत गाडणं, असे अवशेष कुजून खत बनण्यास मदत मिळते. मातीतील हानिकारक कीटक आणि त्यांच्या आळ्यांना उन्हात उघडे पाडून नष्ट करते. मंडळी, माती आणि पिकाच्या प्रकारानुसार अवजार निवडताना काय काळजी घ्यावी? तर मंडळी, चुकीच्या अवजारांच्या वापरामुळं जमिनीचे नुकसान होऊ शकतं आणि इंधनाचा खर्च वाढतो. त्यामुळं या बाबी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये मातीच्या प्रकारानुसार भारी आणि काळी कसदार माती, या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि ती सुकल्यावर कडक होते. अशी माती खोलवर फुटण्यासाठी फाळांचा अर्थात मोल्डबोर्ड नांगर किंवा सबसॉयलर वापरावा. हलकी आणि पोयटा वाळू मिश्रित माती, या मातीत जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीची धूप वाढते. इथं तव्याचा अर्थात डिस्क नांगर किंवा कमी खोलीवर चालणारा दात्याचा अर्थात चिझल नांगर वापरावा. दगडगोट्यांची जमीन, अशा जमिनीमध्ये मोल्डबोर्ड नांगराचा फाळ तुटण्याची शक्यता असते. त्यामुळं इथं डिस्क नांगर वापरणं फायद्याचं ठरतं. अशा जमिनीमध्ये दगडावरून डिस्क सहज फिरते आणि तुटत नाही. मंडळी, पिकाच्या प्रकारानुसार सुद्धा काही अवजारं आहेत.

यामध्ये खोल मुळे असणारी पिकं, कापूस, ऊस आणि फळबागा यासारख्या पिकांसाठी खोल नांगरणी आवश्यक असते. यासाठी सब सॉयलर किंवा मोल्डबोर्ड नांगर निवडावा. उथळ मुळं असणारी पिकं अर्थात धान, गहू किंवा पालेभाज्यांसाठी जास्त खोल मशागतीची गरज नसते. अशावेळी चिझल नांगर किंवा रोटावेटरचा वापर प्राथमिक आणि दुय्यम मशागत एकाच वेळी करण्यासाठी योग्य ठरतो. मंडळी, कृषी सल्ला आत्ता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया रंजना शिंदे यांच्या स्वरात ही गीतरचना.

मंडळी, आताच आपण रंजना शिंदे यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शरद अशोक शेंडगे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, पाऊस लांबल्यामुळं आपल्या पेरणीला विलंब होत आहे हे आपणही जाणताच, परंतु मंडळी, आपण पेरणी झाल्याच्या नंतर आपलं पीक आपण कसं जगवायचं, त्याचं संगोपन कसं करायचं, त्याचं नीट व्यवस्थापन रक्षण कसं करायचं, हाही प्रश्न आपल्यासमोर आवासून उभा असतो. मंडळी, जेव्हा आपण विचार करतो आपल्या भागातील प्रमुख पीक म्हणायला हरकत नाही ज्याला आपण सोयाबीन म्हणतो, सोयाबीन आपल्या भागामध्ये आता इतर पिकांसारखंच प्रमुख पीक म्हणून घेतल्या जातं असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर मंडळी, या सोयाबीन पिकावर कोणते कोणते रोग येतात, कोणत्या कोणत्या किडी येतात आणि या रोगांपासून किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल याचा विचार देखील होणं तेवढंच आवश्यक आहे.

0: मंडळी, याच अनुषंगानं आज आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे डॉक्टर शरद अशोक शेंडगे सरांना, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय नायगाव इथं. सध्याला डॉक्टर शरद अशोकराव शेंडगे सर हे कार्यरत आहेत. तेव्हा आपल्या सोयाबीन पिकावर ज्या किडी पडतात त्याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे या विषयाच्या अनुषंगानं आज आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर शरद अशोक शेंडगे सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या भागामध्ये सोयाबीन पीक जे आहे प्रमुख पिकांमध्ये आता गणले जाते असं म्हणायला हरकत नाही. तर सर याच अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत सोयाबीन पिकावरील प्रमुख कीड आणि त्याचं व्यवस्थापन. सर याच्याबद्दल चर्चा करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की हे जे सोयाबीन पीक आहे या सोयाबीन पिकावर पडणाऱ्या ज्या प्रमुख कीडी आहेत ह्या कोणत्या कोणत्या आहेत?
1: नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सरांनी खूप अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. आपण जर बघितलं सोयाबीन हे जे काही पीक आहे तर ते मराठवाडा आणि विदर्भातील मुख्य पीक आहे ते, आणि त्याच्यावर पडणाऱ्या ज्या काही किडी आहे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम सोयाबीनवरती खोडमाशी व चक्रभुंगा यांचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. म्हणजे ह्या खोड पोखरणाऱ्या किडी झाल्या. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर रस श्वासणाऱ्या किडी, याच्यामध्ये पांढरी माशी, मावा व फुलकिडी या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. आणि नंतर जर बघितलं तर सोयाबीनवर सोयाबीनची पाने खाणाऱ्या आळ्या, अशा तीन प्रकारामध्ये याचं आपण वर्गीकरण करू शकतो, जेणेकरून या आळीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर आपल्याला आढळून येतो.
0: बरं सर, मी आपली चर्चा पुढे जाण्या अगोदरच हे करतो की सोयाबीन पीक जे आहे आपल्या भागामध्ये प्रमुख पिकांमध्ये येतं आणि याच्यावर जे कीड आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खोडमाशी आहे, चक्री भुंगा आहे, पांढरी माशी आहे, पानं कुरतडणारी माशी आहे, या अनेक माशा आहेत आणि ते पीक आपलं फस्त करू शकतात. सर आता एक एक आळीचा किंवा एकेका केडीचा जर आपण विचार केला तर आपला वेळही भरपूर लागेल. तर सर आता थोड्या थोडक्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपलं जे पीक आहे आपल्या पिकावर जी पडणारी कीड आहे या किडीचा प्रादुर्भाव कसा होतो? बरं
1: तर आपण सुरुवातीला जर बघितलं की आता पाऊस येणे आणि शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग आणि सोयाबीन हे क्रॉप तर महत्वाचं आहे मराठवाडा विदर्भातील, तर त्या सोयाबीनवरती सर्वप्रथम येणारे जे काय कीड आहे ती आहे खोडमाशी आणि चक्रीभुंगा. तर या सोयाबीनच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत या आळ्या गंभीर नुकसान करतात आणि खोडमाशी व जे काय चक्रीभुंगा आहे तर या आर्थिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर कमीत कमी त्यांच्यापासून 10-30% व 20-50% उत्पन्नामध्ये घट येऊ शकते.
0: बरं आता आपण सर सोयाबीन पिकावर पडणारे ज्या किडी आहेत आपण सांगितलं खोडमाशी आहे, चक्री भुंगा आहे, रसोषण करणारी कीड आहे आणि पानं खाणारी सुद्धा आळी आहे. तर सर या खोडमाशीची ओळख आणि आपल्या पिकाला नुकसान कसं पोहोचवते? बरं
1: तर सर ही खोडमाशी जी आपण जर ओळख जर बघितली तर शेतामध्ये शेतकरी गेल्यावर शेतकऱ्याला ती माशी आकाराने लहान दिसेल आणि ती काळ्या रंगाची असते. त्यानंतर जर तिची आळी बघितली तर ती आळी पाय नसलेली आणि पिवळसर पांढरी असते. आणि अंडी जर बघितली तर तिचे देठावर किंवा खोडावर घालते. म्हणजे आपल्याला हे एक शेतकरी कसं ओळखू शकतो शेतामध्ये गेल्यानंतर आपल्या सोयाबीन पिकावरील त्या किडीची ओळख. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर नुकसान, तर या आळीपासून सोयाबीन पिकाचं नुकसान कसं होते तर आपण जर बघितलं तर या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत झाल्यास सुरुवातीला पेरणी झाल्यानंतर आपले पीक 2-4 पानावर आल्यानंतर जे काय स्टेम किंवा खोड असेल तेव्हापासून या किडीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. म्हणजे पेरणी झाल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट 1-3 महिन्यामध्ये या दोन्ही किडीचा सुरुवातीच्या काळात जास्त प्रादुर्भाव होतो. आणि या किडीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास त्याचे ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पुन्हा पेरणी किंवा उत्पादनात जास्त घट येण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर जर आपण बघितलं आळी प्रथम सोयाबीनचे पाने पोखरते आणि पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत शिरते आणि आतील भाग पोखरून खाते. पुढे जर आपण बघितलं तर कीडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि मोठ्या झाडावर असा परिणाम सहसा दिसत नाही. परंतु

0: अशा झाडावर खोडमाशीच्या आळीने प्रौढमाशीला बाहेर येण्यासाठी केले छिद्र आढळते.
1: अच्छा.
0: आणि पुढे जर आपण बघितलं तर कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ कमी होते आणि त्यामुळे काय होतं, शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट येते. म्हणजे एकंदरीत या खोडमाशीमुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे असे नुकसान होते.
1: अच्छा. बरं सर, पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की ही जी खोडमाशी आहे, तिचा जीवनक्रम किती दिवसामध्ये पूर्ण होतो आणि या खोडमाशीचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल? बरं,
0: तर आता जीवनचक्र जर आपण बघितलं म्हणजे लाईफ सायकल, ती किती दिवस जगू शकते आणि तिचे किती पिढ्या तयार होतात. तर अंडी अवस्था 2 ते 5 दिवस जाते या किडीची. त्यानंतर दुसरी अवस्था आळी 10 ते 14 किंवा 10 ते 15 दिवसापर्यंत चालते. नंतर कोष 7 ते 10 दिवस पर्यंत त्याचा पिरियड असतो. आणि शेवटची जी काही अवस्था आहे, जो काय प्रौढ आहे, अशी टोटल मिळून त्याचं जीवनचक्र 20 ते 30 दिवसात म्हणजे 1 महिन्यामध्ये सरासरी जीवनचक्र या खोडमाशीचं पूर्ण होते. आणि नियंत्रण जर म्हणलं तर या खोडमाशीचं आपण नियंत्रण, तर ते सुरुवातीलाच आपल्याला काय वेळेवर पेरणी करावी लागते, जेणेकरून उशिरा पेरणी केली तर उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून दुसरं जर बघितलं आपण, पिकाची फेरपलट करावी लागते. पीक एकच पीक आपल्याला सारखं त्या जागेवर करावं लागत नाही. एकच पीक केलं तर आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर जर बघितलं, प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत. ज्याच्या झाडावर प्रादुर्भाव आहे खोडकिडीचा, ती झाडे काढून नष्ट करावीत. आणि नंतर जर बघितलं आपण तर रासायनिक नियंत्रण, या रासायनिक नियंत्रणामध्ये क्लोरॅन्टिनिप्रोल कोरॅजन नावाचं 18.5 SC 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात, आणि थायमिथक जाम 12.6% अधिक लॅम्डा सायलोथ्रिन 9.5% 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1: सर, आपण सोयाबीन पिकावर ज्या प्रमुख किडी ज्या आहेत या किडीबद्दलचं नियंत्रणाबद्दलचं खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. सर, आपण बोलत असताना सुरुवातीला सांगितलं की सोयाबीन पिकावर कोणत्या कोणत्या पडणाऱ्या किडींपैकी जी आहे, चक्री भुंगा ही एक कीड आहे
0: महत्वाची कीड.
1: तर या किडीची ओळख आणि ही कीड आपल्या पिकाचं नुकसान कसं करते याबद्दल सांगा थोडस.
0: तर आता आपण चक्रभुंगा म्हणजे त्याला सायंटिफिक भाषेत गर्डल बीटल असे पण नाव आहे, ही अतिशय महत्वाची कीड आहे चक्रभुंगा. तर हिची जर आपण ओळख बघितली तर याचे प्रौढ जे काही भुंगेरे असतात भुंगा, तो लांबट असतो, तपकिर रंगाचा असतो.
1: अच्छा.
0: आणि स्पर्श सूत्रे जे काय अँटीने असतात, आपण त्याला अँटीने म्हणतो सायंटिफिक मध्ये, तर ते लांब असतात म्हणजे ओळखण्यासाठी. आणि आळी जर बघितली पिवळसर पांढरी व पाय नसलेली असते. आणि नुकसान जर बघितलं या चक्री भुंग्याचं सोयाबीनला होणार, तर ही सुद्धा सुरुवातीच्या काळात अटॅक होणारी कीड आहे. म्हणजे पेरणीनंतर आपले 5 ते 6 पानावरती आपलं पीक आलंय का, त्यानंतर या आळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. म्हणजे मादी भुंगा जो काय आहे तो पानाच्या देठावर फांदीवर किंवा खोडावर वर्तुळाकार काप तयार करतो. आणि त्यामुळे काय होतं, खोड कमकुवत होऊन वाळते किंवा तुटते. आणि अंड्यातून निघाली जी काही आळी असते ती देठ फांदी व खोड पोखरून पोकळ करीत जाते. त्याच्यामुळे काय होतं, या किडीचा प्रादुर्भाव पीक 1 ते 2 महिन्याच्या अवस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड इतर झाडांसारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. हे खूप महत्वाचं आहे, कारण जे काही कीडग्रस्त झाड आहे ना, सुरुवातीला 1-2 महिन्याचं प्लांट अतिशय छोटं असतं सोयाबीनचं. त्याच्यामुळे काय होतं की इतर झाडासारखं ते दिसत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. मग त्याच्यामुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात किंवा जे काही दाणे असतात दाण्याच्या संख्येत किंवा वजनात घट येते. आणि त्यामुळे काय होतं, लवकर पेरलेलं जे काही सोयाबीन असतं म्हणजे त्याला आपण आर्ली म्हणतो, सुरुवातीला लवकर पेरल्या सोयाबीनवर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
1: लवकर पेरणी झाली,
0: लवकर पेरणी झाली तर.
1: सर, पुढचं मी प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छितो, हा जो चक्रीभुंगा आहे या चक्रभुंग्याच्या जीवनक्रमाबद्दल सांगा आणि या चक्रीभुंगा या किडीचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल याबद्दल सांगा सर थोडस. आमच्या शेतकरी
0: तर जीवनचक्र बघितलं आपण बाकीच्या किडीप्रमाणे, तर या किडीचं जीवनचक्र 45 ते 60 दिवसामध्ये पूर्ण होतं. म्हणजे 2 महिन्यामध्ये जीवनचक्र चालते. आणि त्याची जर बघितलं आपण अंडी आळी कोष प्रौढ अशी अवस्था असते. त्यानंतर जर बघितलं नियंत्रण, तर या चक्रभुंग्याचं नियंत्रणासाठी

0: जे काय प्रादुर्भावित फांद्या व खोडे आहेत ते काढून टाकायचे आहेत. त्यानंतर त्याची वेळेवर पेरणी करावी लागते. त्यानंतर जर बघितलं आपण रासायनिक मध्ये तर क्युनॉल्फॉस 25 EC 2 मिली प्रति लिटर पाणी. त्यानंतर जर बघितलं इंडो जकार्ब 14.5 सोल्युबल कॉन्सन्ट्रेट 1 मिली प्रति लिटर पाणी. आणि शेवट जर बघितलं केमिकल तर थायम्युथोक्झाम 12.6% अधिक लॅम्डा सायलोथ्रीन 9.5% 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1: छान सर, आपण सोयाबीन पिकावर पडणाऱ्या प्रमुख किडींपैकी अजून एक कीड सांगितली ती म्हणजे रस शोषण करणारी कीड. तर सर, या किडींमध्ये कोणत्या कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो? बरं,
0: तर आपण सुरुवातीला बघितलं की खोड पोखरणाऱ्या किडी, त्यानंतर आता रस शोषणाऱ्या किडीमध्ये जर बघितलं तर पांढरी माशी, मावा, फुलकिडी, तुडतुडे अशा किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर आढळून येतो. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पांढरी माशी ही महत्वाची कीड असून ती रस शोषण करणाऱ्या गटातील महत्वाची कीड आहे ती. आणि पुढे जर बघितलं तर प्रौढ व पिल्ले जे काय या माशीचे तर पानातील ते रस शोषतात. त्यामुळे काय होतं, पाने पिवळी पडतात, वाकडी होतात व झाडाची वाढ खुंटते. आणि प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. आणि नंतर जर बघितलं आपण रस श्वासनाशिवाय पांढरी माशी आपल्या शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ बाहेर टाकते. त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. आणि पांढरी माशी सोयाबीनचे मोजक रोगाचा प्रसार करते. त्यामुळं पाने पिवळी पडून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
1: अच्छा बरं सर, मग या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल?
0: आणि या पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन तर त्यासाठी जर आपण बघितले तर संतुलित खत व्यवस्थापन करावं लागतं आपल्याला. म्हणजे नत्राचा अतिरेक वापर टाळावा लागतो. त्यानंतर पिवळे चिकट सापळे ज्याला आपण एरोस्टिकी ट्रॅप्स 10 ते 12 हेक्टरी लावावं लागतात आपल्याला. त्यानंतर जर बघितलं तर 5% निमुळे आर्क किंवा 1500 PPM
1: ऍझाडिरेक्टिन
0: फवारावे. प्रादुर्भाव जर अधिक असल्यास म्हणजे आर्थिक नुकसान पातळीपेक्षा तर आपल्याला जे काय केमिकल आहे त्यामध्ये थायम्युथोक्झाम 25 वेटेबल ग्रॅन्युअल म्हणजे 0.25 ग्रॅम पर लिटर पाण्यात घ्यायचंय. त्यानंतर जर बघितलं आपण इमिडाक्लोप्रिड जे 17.8 सोल्युबल लिक्विड 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात घ्यायचंय. आणि नंतर जर बघितलं तर फ्लोनिकामिड 50 वेटेबल ग्रॅन्युअल 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घ्यायचंय. म्हणजे हे जे काय केमिकल आहे हे आपल्याला एकाच वेळी एका गटातील वापरायचे नाही, प्रत्येक वेळी डिफरंट गटातील केमिकल वापरायचे. कारण एकच वापरलं तर ती जी काही कीड आहे ती त्या केमिकलला रेजिस्टन्स बनते आणि आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही. म्हणजे जेणेकरून या किडीच्या बंदोबस्तासाठी आपल्याला हे केमिकल वापरावे लागतात.
1: छान, खूप छान सर. सर, पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की आपण सांगत असताना या सोयाबीनवर पडणाऱ्या किडींपैकी पानं खाणारी अळी सुद्धा आहे, तर या पानं खाणाऱ्या अळ्यांमध्ये कोणत्या कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आढळतो? बरं,
0: तर आता आपण पाने खाणाऱ्या अळ्या जे काय आहे सोयाबीनवरती तर यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात 45 ते 50 दिवसानंतर सुरू होतो. सुरुवातीच्या अवस्थेत पण थोड्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो. बट ज्याची जे काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते म्हणजे त्या झाडाची जशी वाढ जास्त होत चालते 40 ते 50 दिवसानंतर तेव्हापासून हे पाने खाणाऱ्या ज्या अळ्या जास्त प्रमाणात आपल्याला शेतामध्ये शेतकऱ्यांना दिसून येतात. त्याच्यामध्ये तंबाखूची पान खाणारी अळी, हिरवी उंट अळी, केसळ अळी आणि पाने पोखणाऱ्या अळी. तर त्याच्यामध्ये तंबाखूची पाने खाणारी जी काय अळी आहे ती खूप महत्वाची कीड आहे. ती जास्त प्रमाणात सोयाबीनचं नुकसान करते. आणि या अळीच्या नियंत्रणासाठी आपण एकंदरीत या एकाच गटातील आहे, लिपिओप्टेरा गटातील सगळ्या अळ्या आहेत जरी नाव वेगवेगळी असेल तर. म्हणून शेतकरी मित्र आपले जे काय रासायनिक कीडनाशके आहेत त्या रासायनिक मधील इमॅमेक्टिंग बेंजोएट 5 सोल्युबल ग्रॅन्युअल 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा क्लोरॅन्टिनिप्रोल 18.5 सोल्युबल कॉन्सन्ट्रेट 0.3 ml पर लिटर पाणी. आणि त्यानंतर स्पिनेटोरम 11.7 सोल्युबल कॉन्सन्ट्रेट ऍट द रेट किंवा 0.5 ml पर लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. म्हणजे ह्या सगळ्या अळ्यासाठी हे केमिकल बंदोबस्तासाठी चालते.

0: जेणेकरून काय होईल की फक्त आपल्याला 10 ते 15 दिवसाच्या गॅप नंतर याची फवारणी करायची आहे. एकाच गटातील आळ्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडली आणि त्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला तर आपल्याला या रासायनिक जे काही केमिकल आहे तर त्याची फवारणी आपल्या सोयाबीन पिकावर करायची आहे.
1: खरंच शेतकरी बंधूंना आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जे येणाऱ्या हंगामातील सोयाबीन पीक आहे या पिकावर कोणत्या कोणत्या प्रमुख किडी पडतात आणि त्यांचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन आपल्याला सरांनी केलं. सर आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद सर.
1: मंडळी आताच आपण सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शरद अशोक शेंडगे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मंडळी याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं. निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात आमचं शेत आमचं शिवार.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम आपण काल रात्री 11:10 मिनिटांपर्यंत

0: पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
4: हाय, मी शर्वरी.
0: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
0: आम्ही चर्चा करतो.
5: आम्ही गप्पाही मारतो.
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
0: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
4: आपुलकी आग्रहात
0: प्रत्येक मंगळवारी
5: 12:00
6: वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी आग्रहात.

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले। देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती। संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून

भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं

यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि महाशा शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 1:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चलती है हकुड़ी मेरी,
1: हकुड़ी मेरी।
2: चलो हद है, जोड़ा भी तो हद है।

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.